0: भाषमाणः संसदीय कार्यमन्त्री किरेन रिजिजुः सदनस्य कार्याचरणेषु निरन्तर बाधाः अवलोक्य चिन्तां प्राकटयत्। सः अवोचत् यत् कार्यपरामर्श समित्या विधेयकानां चर्चायै पर्याप्त समयः प्रकल्पितः, अथापि विपक्षिणः सहयोगं नैव कुर्वन्ति। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तंत्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। रांची नगरस्य जयपाल सिंह मुंडा क्रीडांगणे जेपीएससी तथा जेएसएससी परीक्षासु कथित अनियमिततां अधिकृत्य छात्रैः क्रियमाणं विरोध प्रदर्शनं प्रतिदिनं इतोपि उग्रतां भजते। आंदोलनकारिणः छात्राः स्वयाचनानां पूर्त्यै आगामि प्रावृत्सत्रे झारखण्ड विधानसभायाः पूर्णतया अवरोधनस्य योजनां घोषितवन्तः। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य असम मेघालय राज्ययोः अतिवृष्टिपरा रक्तवर्णीय संचेतना प्रख्यापिता। अनेन सहैव अरुणाचल प्रदेश, बिहार, कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, उड़ीसा, उपहिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्येषु अद्य अतिवृष्टिमुद्दिश्य नारंगवर्णीया संचेतना प्रसारिता। अत्रांतरे देहली, हरियाणा, चंडीगढ़, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर तथा लद्दाख क्षेत्रेषु आगामी दिनद्वयं यावत् अतिवृष्टि संभाव्यते। राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः अद्य ब्रह्मपुर नगरस्य पार्श्वस्थे धवलेश्वर मन्दिरे पूजार्चनाम् अकरोत्। अयं तस्याः ओडिशा राज्यस्य त्रिदिवसीय यात्रायाः अन्तिमः कार्यक्रमः आसीत्। इतः प्राग् सा गोपालपुरस्थे आर्मी एयर डिफेंस महाविद्यालये अपि अगच्छत्। तत्र सा महाविद्यालयस्य अधिकारिभिः सह अपि वार्तालापम् अकरोत्। कर्नाटक राज्यस्य यादगीर जनपदस्य सैदापुर समीपे केडिचूर बडीडाल औद्योगिक क्षेत्रे अद्य रासायनिक वाष्प स्रावेन त्रयः कार्यकर्तारः दिवंगताः। अनेन स्रावेन प्रभावितौ द्वौ कार्यकर्तारौ रायचूर नगरस्य चिकित्सालये उपचारार्थं प्रवेशितौ स्तः। यादगीर जनपदस्य उपायुक्तः राहुल तुकाराम पांडवे अवोचत् यत् औषध रसायन निर्माण संयंत्रे नलिकायाः सल्फर ऑक्साइड वाष्पस्य श्वासाकर्षणेन एषा दुर्घटना अभवत्। दक्षिण कोरिया देशस्य आसान नगरे आयोजितायाः कोरिया मास्टर्स बैडमिंटन प्रतियोगितायाः महिला एकल स्पर्धायाः द्वितीय चक्रे भारतीय क्रीडिकाः ईशा रानी बौरुआ, तन्वी शर्मा, श्रियांशी वालिशेट्टी च प्रविष्टवत्यः। द्वात्रिंशत्तमे चक्रे ईशारानी दक्षिण कोरियायाः ली सोही इत्येतां पराजितवती। तन्वी चीनदेशस्य आंची युआन इत्येतां पराभूय अग्रत्वं भजते। श्रियांशी च चीनी ताइपे देशस्य यू पो पाई इत्येतां पराभूय विजयत्वं अवाप्नोत्। अनेन सहैव महिला युगल स्पर्धायां सोनाली सिंहः रितिका ठाकुर इत्येतयोः युगलं दलं तथा मिश्रित युगल स्पर्धायां श्रुति मिश्रः ईशान भट्ट नागरयोः युगलं दलमपि द्वितीय चक्रं प्रविष्टवत्। प्रियाः श्रोतारः, संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकी इति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः FM गोल्ड प्रवाहिकातः रविवासरे मध्याह्ने सार्धैकवादनतः भविष्यति। भवन्तः यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। इति वार्ताः।
1: ആകാശവാണി സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 30 മിനിറ്റ്. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ.
2: എനിക്കൊരു പിടിവാശിക്കാരനായ അയൽക്കാരനുണ്ട്. കോളനിയിലെ എല്ലാവരും സോളാർ പാനലുകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്, പക്ഷേ വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യമാകുമെന്ന് വിശ്വസിക്കാൻ അയാൾ മാത്രം തയ്യാറായില്ല. അപ്പോൾ ഞാൻ അവനോട് പറഞ്ഞു, മോനെ, ഇതിന്റെ പേര് തന്നെ PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന എന്നാണെന്ന്. പിന്നീട് ഓരോരുത്തർക്കും വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യം വരാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അയാൾ പറഞ്ഞു, ഇനി ഇത് ഞാനും സ്ഥാപിക്കാമെന്ന്. PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ചേരുന്നതിനായി രജിസ്റ്റർ ചെയ്യൂ PM സൂര്യാഘർ .gov.in.